मोतीलाल है। गिरे दादी दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे दादा दादा गिरे